ते सूचे कौ जाने सोए, जेवड आप जाने आप आप। नानक नदरी करमी दात, बहुता कर्म लिखिया ना जाए, वड्डा दाता तिल ना तुमाए, केते मंगह जोध अपार, केत्या गणत नहीं विचार, केते खत टुटह बेकार, केते लै लै मुकर पाहे, केते